अशीच आस या भेटीची लागायला लागते जसजशी आषाढी एकादशी जवळ यायला लागते. कधी एकदा विठूमाऊलीला बघतोय, त्याचं दर्शन घेतोय, अशीच भावना सगळ्यांच्याच मनात असते आणि गेली अनेक युग ही भावना अशीच आपल्या मनात आहे, नाही का. आज आपण संबंधांबद्दल बोलतोय, जोडलं जाण्याबद्दल बोलतोय. तर परमेश्वराशी जोडलं जाणं हा किती सुंदर अनुभव असतो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो अनुभवला असेल. आणि मी जेव्हा परमेश्वर म्हणते तेव्हा वेगवेगळ्या रूपात आपण त्याला बघतो. काही जण परमेश्वर म्हणतात, काही जण शक्ती म्हणतात, ज्याची जी श्रद्धा त्याप्रमाणे. पण ते जोडलं जातं, आपण जोडलं जातो त्या शक्तीशी, ही भावनासुद्धा फार महत्त्वाची ठरते आपल्या एकंदरीतच प्रवासामध्ये. एके ठिकाणी असं म्हटलंय, आत्ताच्या काळाशी जोडलं गेलंय त्याच्यामध्ये, की आत्ताच्या जगामध्ये एक असं एकदम अल्गोरिदमच्या जगात आपण जगतो आहोत. अल्गोरिदम म्हणजे आपण काय बघतोय, सोशल मीडियामध्ये काय चाललंय, कोणाला किती फॉलोअर्स आहेत, कोणाचे काय हॅशटॅग्स आहेत, कसं त्याचे फ्रेंड सर्कल आहे सोशल मीडियावर, या सगळ्या जगामध्ये, अशा जगामध्ये माणसाशी आपण कसे जोडले जातोय, किंवा माणसाशी असलेली आपली जोडणी जी नैसर्गिक आहे, जी कालातीत आहे, त्या जोडणीला सुद्धा किंवा त्या कनेक्शनला सुद्धा आपण महत्त्व द्यायला हवं.

आणि हल्ली असं हे घडतंच ना की एकाच खोलीमध्ये आपण बसलेले असतो सगळेजण, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलच्या जगात काय चाललं आहे ह्याच्यात आपण जास्त उत्सुक असतो, जेणेकरून आपल्याला काय घडतं आहे त्याची कल्पना यावी. पण आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काय भावना आहेत किंवा तिच्याशी आपण काय गप्पा मारू शकतो हे कनेक्शन पुन्हा एकदा शोधण्याची वेळ आली आहे का असं हे वाचल्यानंतर वाटलं की ते जोडणी किंवा ते जोडलं जाणं ह्याच्याकडे पुन्हा एक नजर टाकूया आणि कसं आपण त्याच्यामध्ये एक वेगळा प्रकार आणू शकतो आणि कसं आपल्याला रोखू शकतो की माणसं आजूबाजूला असल्यावर मोबाईल थोडा बाजूलाच ठेवता येईल का यावर थोडासा विचार होणं आता आवश्यक झालेला आहे.

पुढे जाण्या अगोदर अपूर्वा श्रोत्री, त्यानंतर बाळशिराम आणि योगिता जाधव, हरिश्चंद्र परमाळे. आपल्याला मेसेज आहे रेखा काळे, अनिल काळे यांचा, संजय पाटील, ओमकार काटकर, सुहास रिजबुड यांचा मेसेज आहे. आपल्याला मेसेज आले आहेत गणेश नरसाळे यांचा, प्रवीण बहाडकर, दत्ता भाऊ यांचा मेसेज आहे, लक्ष्मण अत्रे, आभा पाटील, मुकुंद चांदेकर, खनिका भगत, अशोक जाधव, विजया शिरपूरकर, शिवाजी दळवी, हरिश्चंद्र पाटील, स्नेहल आरेकर, त्याच्यानंतर सुनंदा पाटील, विनोद खैती यांचा मेसेज आहे आपल्याला, त्यानंतर सुहास सरवटे, सुमेधा परांजपे, सरोज कुरडूकर, सुभाष चव्हाण, सतीश मगर, गजानन पाटील, चंद्रशेखर भाटवडेकर, प्रशांत मराठे, श्रीनिवास हिंगणे, मिलिंद शेटे, विवेक लोंढे, प्रणव शिंदे, ह्या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत मेसेजेस केले आहेत. आणि आता एक रचना झाल्यानंतर तलावाकाठचं एखादं मंदिर, त्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. आणि गेल्या वेळपासून आपण गड किल्ल्यांवर असलेले तलाव आणि त्यांच्या काठाशी असलेलं मंदिर ह्याच्याबद्दल बोलतोय, कारण आता हळूहळू ट्रेकिंगचे दिवस सुरू झालेत, पण आता भरपूर पाऊस आहे, त्यामुळे आपल्याला संपूर्ण काळजी घ्यायची आहे. आणि प्रशासन ज्या ज्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन करतंय, कुठे जायचंय, कुठे जायचं नाही आहे, कुठे जाणं टाळायचं आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपण ट्रेकिंगचा प्लॅन बनवणार आहोत. पण ह्या गड किल्ल्यांवर इतकी सुंदर तळी असतात, तलाव असतात, आणि त्याकाठी असणारी मंदिरंसुद्धा खूप सुंदर असतात, तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर एक सुंदरशी रचना ऐकूया आणि मग पुढे जाऊया.

आज आपण कुठल्या तलावाबद्दल किंवा कुठल्या किल्ल्यावर असलेल्या तलावाबद्दल बोलणार आहोत? अत्यंत सगळ्यांचा लाडका असा किल्ला आणि स्वराज्याची पहिली राजधानी ज्याला म्हटलं जातं, तो म्हणजे आपला सगळ्यांचा आवडीचा राजगड. राजगड आणि त्याचा ट्रेक हा अत्यंत उत्कंठावर्धक आणि खूप थरारक असा ट्रेक आहे. आणि तो करत करत जेव्हा आपण वरपर्यंत जातो, तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला पद्मावती देवीचं मंदिर आहे तिथे, त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर रामेश्वराचं मंदिर आहे. हे शिवलिंग खूप प्राचीन मानलं जातं, शिवकालीन मानलं जातं. समोरासमोरच आहेत या दोन्ही गोष्टी. आणि तिथे असलेला पद्मावती तलाव अतिशय सुंदर असा हा तलाव आहे. आणि खूप छान आपल्याला वर पोहोचल्यानंतर तो एकंदर परिसर बघितल्यानंतर, एक तर ट्रेकिंग करून आपण वर पोहोचलेले असतो, दमलेले असतो, आणि तिथे पोहोचल्यानंतर राजगड हा त्यांच्या माचीमुळे अत्यंत प्रसिद्ध असलेला गड किल्ला आणि तिथे घडलेला इतिहास तर स्फूर्तीदायक आहेच, पण त्या गडाचं सौंदर्यसुद्धा इतकं छान आहे. तिथल्या माची ज्या बांधलेल्या आहेत सगळ्या, पद्मावती असेल किंवा सुवेळा माची आहे, संजीवनी माची आहे, तिथला बालेकिल्ला, या सगळ्याच गोष्टी बघून इतकं भारावून जायला होतं की हे कसं त्या काळामध्ये काय बांधकाम आहे हे, आणि किती देखणं आहे, आणि तितकंच मजबूत आणि तितकंच म्हणजे शत्रू पोहोचूच शकणार नाही अशा पद्धतीचं हे बांधकाम. आणि मग तिथला तो पद्मावती तलाव आहे, सुबक बांधणी आहे त्याची, पायऱ्या आहेत उतरण्यासाठी, आणि भिंतीतच कमानसुद्धा आहे तलावापर्यंत जायला, आणि तिथे असलेलं पद्मावती देवीचं मंदिर. तसंच अजून एक तळ आहे बालेकिल्ल्याच्या इथे, ते म्हणजे चंद्रकोर तळ किंवा चंद्रतळ सुद्धा त्याला म्हटलं जातं. चंद्राच्या कोरेसारखा त्याचा आकार आहे आणि तो सुद्धा अत्यंत सुंदर, छोटा आहे खरं तर, पण चंद्रतळच किंवा चंद्रकोर तलावच त्याला म्हटलं जातं. तर असे किल्ले आपल्याकडचे जिथे जे स्फूर्तीदायक आहे, जे शौर्यासाठी ओळखले जातात, आणि त्याच्यावर असलेले तलाव आणि त्या तलावाकाठची मंदिरं, असं थोडे दिवस आपण, पावसाळा आहे तोपर्यंत तरी असं करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा जेव्हा मी भेटणार आहे. कारण हा ऋतू असा आहे जो ट्रेकिंगसाठी खूप छान मानला जातो आणि पूर्ण काळजी घेऊनच ट्रेकिंग करावं आणि केलं जातं जे अनुभवी असतात ते. त्यामुळे या दिवसामध्ये सह्याद्री खूप छान बहरले असतो, हिरवागार असतो, वातावरण छान असतं, धुक्यात असतात काही काही गड किल्ले, आणि मग वर पोहोचल्यानंतर ह्या तलावाकाठचं सौंदर्य अनुभवणं आणि गडावरच्या देवीचं किंवा देवाचं दर्शन घेणं,

प्राजक्ता देव, मधुसूदन आठवले, नित्यानंद पाटील, प्रमोद शेंडे, सुधाकर गानू, आपल्याला विलास आणि राजश्री कुलकर्णी, विकास आणि राजश्री कुलकर्णी यांनी मेसेज केला आहे. पुष्पा परमाळे यांचा मेसेज आहे. मुकुंद पराशर यांनी मेसेज केलेला आहे. अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, राजश्री कुलकर्णी, अंजली पाटील, त्याच्यानंतर ज्योतिप्रकाश देशपांडे, पूनम सोयतकर, कमलिनी महाजिनी, मंगेश म्हात्रे आणि ज्योतिबा इंगळे या सगळ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. आणि असेच सहभागी होत रहा. आता जे नव्याने श्रोते जोडले जातील त्यांच्याबद्दल मी जरूर सांगेन. आणि हो, त्याबरोबरीने हेही सांगायचं आहे की असे असंख्य श्रोते आहेत जे कार्यक्रमात सहभागी मेसेजेसच्या माध्यमातून होत नाहीत पण रेडिओशी जोडलेले असतात कायमस्वरूपी. आज आपण जोडलं जाण्याबद्दल बोलतोय. काही जण त्यांचं नाव सांगतात, आपण कोण आहोत, कसे जोडले गेलोय, आणि काही जण ऐकतात आणि मग प्रतिसाद तिथल्या तिथे देतात पण ते इथपर्यंत पोहोचवत नाही, तेही आपल्याबरोबर जोडले गेलेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते सहभागी झाल्याबद्दल. अशोक शिंत्रे यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. आपल्याला प्रशांत सावंत यांचा मेसेज आलेला आहे आणि प्रकाश शिंदे यांनी सुद्धा. तर भेटत राहूया, आत्ता छानशी रचना ऐकू आणि त्यानंतर आपण 6 वाजता बातम्या ऐकणार आहोत, हिंदी समाचार, आणि मग 6:05 भेटूया आपल्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itheno aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. आत्ताच जी मंडळी जोडली गेलीत त्यांचं नव्याने स्वागत आणि जे आधी जोडले गेलेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता छानशा गीताने आपण सुरुवात करणार आहोत. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. आत्ता या गीतानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकणार आहोत आणि मग हळूहळू आज आपले विषय कुठले कुठले आहेत, स्वागत सिरीजमध्ये काय असणार आहे या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. ऐकत रहा रेनबो फंडेचा पूर्वार्ध. आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर.

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान होतं 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूज इथे 89% आणि पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूज इथे मिलीमीटरमध्ये 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. या दरम्यान कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 आणि काही वेळेला 70 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय. त्याबरोबरीने उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, गोवा किनारपट्टी, दीव, दमण इथे भरतीच्या काळात लाटांची उंची 3.7 ते 3.9 मीटर्स आणि काही वेळेला 4.5 ते 4.7 मीटर्स इतपत जाण्याची शक्यता आहे. यावेळीसुद्धा समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. आत्ताच आपण ऐकलात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
5: हे गीत ऐकवण्यामागे खास कारण आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांना ते माहीतही असेल. या गीतानंतर त्याबद्दल बोलू.

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात आलंच असेल की आज आपण हे गीत आत्ता या कार्यक्रमात का ऐकलं. 8 जुलै 1910 मार्सेलिस बंदरात समुद्रामध्ये जेव्हा बोट होती तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात उडी घेतली आणि ती उडी ऐतिहासिक ठरली. धाडसाचं शौर्याचं प्रतीक म्हणून ती उडी मानली जाते आणि त्याही पलीकडे भारताचा स्वातंत्र्य लढा, भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी जो लढा देण्यात येतोय त्यामध्ये अनेक जण सहभागी आहेत ह्याची व्याप्ती सगळ्यांपर्यंत कळावी, सगळ्या जगासमोर हा लढा यावा यासाठी ही उडी खूप महत्त्वाचं कारण ठरली. कारण जगाचं लक्ष भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही उडी मारली अत्यंत धाडसाने, शौर्याचं प्रतीक मानली जाते ती. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जगाला दाखवून दिलं की आपल्या भारतामध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने इथे आपण पारतंत्र्यात आहोत, जगाचं सगळं लक्ष त्याच्याकडे आणणं गरजेचं होतं आणि अत्यंत विचारपूर्वक असं केलेलं हे कृत्य मानलं जातं आणि शौर्याचं प्रतीक, धाडसाचं प्रतीक म्हणून एक अशा पद्धतीचा प्रसंग मानला जातो जो खूप महत्त्वाचा ठरला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी. अतिशय प्रेरणादायी असा हा प्रसंग आहे आणि त्यातून पुढे मग अनेक घडामोडी घडत गेल्या आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडल्या आणि एकंदरीत सगळा प्रवाहच बदलला त्याने, विचारांचा म्हणा किंवा घटनांचा म्हणा. आणि त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही उडी जी समुद्रामध्ये घेतली होती ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. म्हटलं तसं की शौर्याचं प्रतीक, धाडसाचं प्रतीक आणि स्वातंत्र्य लढा जगभर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही घटना.

0: व्यावसायिक विश्रांती आपण घेणार आहोत, पण त्या अगोदर चंद्रकांत ठाकूर, श्रीकांत फणसळकर, अनंत कानडे, सी आर स्वामी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे चंदा सानप यांचा, गणेश मगर, आपल्याला श्रीकृष्ण भोगले यांनी मेसेज केला आहे, शिरीष बेलसरे, अपर्णा आणि अरुण गावकर, संध्या गावकर, कीर्तिकुमार वर्तक यांचा मेसेज आहे, अर्चना जोगळेकर, आनंद परब, त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे आतिश यांचा, आतिश भोईर मेसेज केला आहे, प्रदीप बिवलकर यांनी, रघुनाथ खन्नूकर, सुनंदा पाटील, आर्यन आणि अरुण सोमवंशी यांनी मेसेज केला आहे, एन एम पाटील यांचा मेसेज आहे, अमोल यांचाही मेसेज आला आहे आपल्याला, आणि रवींद्र सरनाईक यांचा मेसेज आहे, महेंद्र चव्हाण यांनी सुद्धा आपल्याला मेसेज केलेला आहे, रेवती सरनाईक यांचा मेसेज आहे, बंडूकाका जोशी, अमोल, मंदा भगत या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत नव्याने मेसेजेस केलेले आहेत आणि हा सहभाग असाच वाढत जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. व्यावसायिक विराम घेऊया आणि पुढल्या विषयाकडे जाणार आहोत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

जैत्र जैत या चित्रपटातलं हे गाणं जेव्हा आपण ऐकत होतो तेव्हा आज आपल्या लेखनाने वाचणाऱ्यांना एक समृद्ध अनुभव देणं आणि किती वैविध्यपूर्ण लिखाण असावं, किती वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण असावं. गोनी दांडेकर हे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातलं, ज्यांनी संपूर्ण जगभर मराठी साहित्य नेलं असं आपण म्हणू, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. आज जन्मदिन आहे त्यांचा आणि त्यांच्या लेखनाचा आपण एक विचार केला ना की काय काय प्रकारचं त्यांचं लेखन आहे, तर आपण खऱ्याच अर्थाने असं म्हणू शकतो की ज्यांनी ज्यांनी त्यांची पुस्तकं वाचली असतील, तो अनुभव घेतला असेल, त्यांचं एकंदरीत अनुभव विश्व, त्यांचं स्वतःचं भाषा, किती ओघवतं लिखाण असेल, त्यातले प्रसंग जिवंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात, हे सगळं आपण अनुभवतो. आणि खऱ्या अर्थाने त्या पुस्तकामधलं जे जग आहे, ते पुस्तक ज्या ठिकाणचं आहे, जिथे ती गोष्ट घडतीये, ज्यावर ते पुस्तक लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो, इतकं सामर्थ्य गोनी दांडेकरांच्या लेखणीमध्ये होतं. अगदी थोडक्यात जरी उल्लेख करायचा म्हटलं ना, तरी त्यांचं लेखन जर आपण बघितलं कोणत्या कोणत्या प्रकारचं, तर शितू आहे, पवनाकाठचा धोंडी, पडघवली, माचीवरला बुधा, झुंजार माची, कुणाएकाची भ्रमणगाथा, नर्मदेचं, नर्मदा परिक्रमेचं त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. त्यानंतर पूर्णामाईची लेकरं, रानभुली, छंद माझे वेगळे, तांबडफुटी, मृण्मयी, आम्ही भगीरथाचे पुत्र जर कोणी वाचली असेल तर भाकरा नांगल धरण बांधणीची सगळी त्याच्यामध्ये ती गोष्ट आहे. अजैत रे जैत आहे, रुमाली हृदय, वाघरू, कर्णायन, कृष्णवेध, कितीतरी विपुल असं लेखन. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याचं जे आहे त्याच्यामध्ये 5 पुस्तकं आहेत ती, बयादार उघड, हर हर महादेव, दर्या भवानी, झुंजार माची, हेतुश्रींची इच्छा, या सगळ्यामध्ये ना मी म्हटलं तसं की एक जिवंत अनुभव आपल्याला तिकडे असल्याचा येतो, त्या पुस्तकात त्या घटनेमध्ये आपण आहोत की काय असं वाटायला लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर कुणाएकाची भ्रमणगाथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा नर्मदा परिक्रमा

रमेचं त्याच्यामध्ये एका तरुणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असलेलं वर्णन, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ना तो अंतर्मुख झालेला आहे ते वर्णन आहे, मध्ये नर्मदेच्या परिसराबद्दल सगळं वर्णन आहे, काय काय अनुभव येतात ते त्याच्यामध्ये सांगितलंय. तर अशा पद्धतीचं ते लिखाण आहे. पण पडघवली वगैरे सारखी जर आपण कादंबरी बघितली तर त्याच्यामध्ये डायलॉग फॉर्म आपल्याला दिसतो, ती संपूर्ण कथा संवादाच्या माध्यमातून पुढे जाणारी आहे. आणि किती उत्कृष्ट संवाद आहेत त्याच्यामध्ये, त्या अंबावहिनीचं सगळं ते जे तो प्रवास आहे की ती पडघवलीमध्ये येण्यापासून पडघवली सोडायला चाललेली असते पण ती म्हणते अशी कशी मी सोडून जाऊ पडघवली, इथेच तर माझं सगळं आयुष्य गेलं. हे सगळं संवादात्मक स्वरूपात इतक्या सुंदर पद्धतीने आहे. आणि नर्मदा परिक्रमा म्हणजे कुणायकाची भ्रमणगाथामध्ये मध्ये मध्ये वर्णनं खूप छान प्रकारची आपल्याला दिसतात. किंवा आम्ही भगीरथाचे पुत्रमध्ये सुद्धा ते सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आणि प्रत्येकाच्या मनात असलेली खळबळ म्हणा किंवा त्यांचे अनुभव हे सगळं आपल्याला जाणवतं. अजूनही त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण थोडं बोलूया पण त्या अगोदर छानसं गाणं ऐकूया.

गोनी दांडेकर यांच्या साहित्य संपदेबद्दल आपण बोलतोय, ज्याने आपण समृद्ध झालोय ते वाचत असताना. म्हणजे आत्ता अलीकडे सुद्धा जर कोणी वाचायला सुरुवात केली असेल कुठलंही पुस्तक त्यांचं, तर तो अनुभव खरंच खूप मंतरलेला आहे असं म्हणायला, तो शब्द असा वेगळा ठरणार नाही. खरंच आपण ना मंत्रमुग्ध होतो आणि बाह्य जगाचा खरंच विसर पडतो जेव्हा आपण त्यांची पुस्तकं वाचतो. तेव्हा स्मरणगाथा जेव्हा वाचतो तेव्हा गोनी दांडेकर कुठे आणि किती प्रमाणात फिरलेत, म्हणजे त्यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या गोष्टींमधून हे सगळं वर्णन ऐकत असताना किती फिरलेत ते, किंवा त्या प्रदेशाचं कसं त्यांना पूर्ण बारकाईने सगळ्याची माहिती आहे ह्याची जाणीव आपल्याला सातत्याने होत राहते. आणि आपण असं म्हणतो ना की ते पुस्तक आपण वाचायचं बंद करतो, आपल्या आपल्या कामाला लागतो, पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ते पुस्तक सतत सुरू असतं त्या घटनेमध्ये. मग पुढे काय घडलं, पडघवली वाचताना तर असं होतंच, किंवा कुणायकाची भ्रमणगाथा वाचताना होतंच, आम्ही भगीरथाचे पुत्र वाचताना, सगळीच पुस्तकं वाचताना. मग त्यांनी प्रवास वर्णनं, गडकिल्ल्यांवर आधारलेली बरीच पुस्तकं लिहिली, दुर्ग भ्रमणगाथा असेल, दुर्गदर्शन असतील, महाराष्ट्र दर्शन, नर्मदेच्या तटाकी असेल. त्यानंतर चरित्रात्मक जेव्हा त्यांनी लिहिलं की दास डोंगरी राहतो, अर्थात समर्थ रामदासांवर आधारलेलं हे पुस्तक आहे, मोगरा फुलला माऊलींवर, ज्ञानेश्वर माऊलींवर, तुका आकाशा एवढा संत तुकाराम महाराजांवर, श्री गाडगे महाराज, देवकीनंदन गोपाळा त्यांचे गुरु, त्यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक. हे सगळं वाचत असताना ना त्या त्या व्यक्ती किंवा त्यांचं जे आपण असं मूळ म्हणतो, सार म्हणतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, ते त्या पुस्तकांमध्ये, चरित्रात्मक पुस्तकांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं की त्यांचे विचार, त्यांची लेखनशैली, त्या अनुषंगाने ते लिखाण आहे. म्हणजे मोगरा फुलला वाचताना किंवा आपण तुका आकाशा एवढा जेव्हा वाचतो, दास डोंगरी राहतो, तेव्हा त्यांचा त्यांच्या लेखनशैलीतनं त्यांचं चरित्र पुढे जातं या संतांच्या. इतकं सुंदर म्हणजे तो अनुभव, विलक्षण अनुभव आहे ही सगळी पुस्तकं वाचणं. तुम्ही त्यातली कुठली वाचली आहेत ते मला सांगा मेसेज करून, कारण हा छान अनुभव जर आपल्याकडे गोनी दांडेकरांचं एखादं पुस्तक असेल, छोट्या पुस्तकापासून सुरू करूया पुन्हा वाचायला, तर आजचाच तो दिवस आहे, तर आज नक्की एखादं त्यांचं पुस्तक वाचायला सुरुवात करा. आणि हा अनुभव तुम्हाला येतो का ते नंतर आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा मला जरूर सांगा, की आपण त्याच्यामध्ये अक्षरशः हरवून जातो त्या पुस्तकांमध्ये, त्या घटनांमध्ये, त्या गोष्टीमध्ये, आणि त्या आपल्याच गोष्टी नंतर वाटायला लागतात की आपण तिथे उपस्थित आहोत असं आपल्याला गोनी दांडेकरांची पुस्तकं वाचताना तो अनुभव येत राहतो.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

बाकीबाब बोरकर अर्थात बाभ बोरकर यांचीही रचना आज स्मृतिदिन आहे त्यांचा. त्यांच्या काव्याबद्दल, त्यांच्या कवितांबद्दल, त्यातल्या अनुभवांबद्दल आणि भाषा सौंदर्याबद्दल आपण बोलू तितकं कमीच आहे. खूप सुरुवातीपासून कवितांच्या जगामध्ये बाभ बोरकर रमले आणि जेव्हा ते त्या काव्य जगामध्ये रमले तेव्हा त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं आणि तो अनुभव दिला. शब्दांचा अनुभव, प्रेमाचा अनुभव, माधुर्याचा अनुभव हा सगळा त्यांच्या कवितांमधून आपल्यापर्यंत येत राहतो. चांदणवेल नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे, एकंदरीत त्यांच्या वेगवेगळ्या कविता त्याच्यामध्ये आहेत संपादित केलेल्या, तर संपादक कुसुमाग्रज आणि गोम कुलकर्णी. तर त्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ना बाभ बोरकर यांच्या कवितांबद्दल किंवा त्यांच्या लिखाणाबद्दल गोम कुलकर्णी यांनी इतकं छान सांगितलंय बघा एका परिच्छेदामध्ये. वाणी हीच बोरकरांच्या जीवनाची अखंड सहचरी, जीवाभावाची सखी. विश्रमी श्रमी भ्रमी ते तिचीच मूर्ती मनी मानसे आठवीत आळवीत राहिले. जे सुचेल रुचेल त्यावर लिहित गेले, तो त्यांचा नित्याचा व्यवहारच बनला. वयाच्या 14-15 वर्षी त्यांनी कवितेची दीक्षा घेतली, तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी तिच्या संकीर्तनात आराधनेत कधीच खंड पडू दिला नाही. कधी स्फूर्तीमुळे तर कधी स्फूर्तीसाठी बोरकर गात असलेले गाण्यात असलेले दिसतात. एक गेयता त्यांच्या कवितेला होती उपजतच, म्हणजे ती कविता वाचत असतानाच आपण एखादं गाणं गुणगुणतोय का असं आपल्याला वाटायला लागतं. इतके ते शब्द गोल, मधुर, गोड आपल्यापर्यंत पोहोचतात. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं काव्य आहे, पण मी म्हटलं तसं की त्यातला नाद, त्यातली गेयता, त्यातलं माधुर्य सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहतं. म्हणजे जीवनाचं एखादं तत्वज्ञान असेल किंवा काही विचार असतील, वैचारिक कविता असेल, त्यासुद्धा आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा त्या खूप शांतपणे, स्थिरतेने, तरलतेने आपल्यापर्यंत पोहोचतात. हाच अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असेल जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचतो तेव्हा. एक कविता आहे छोटीशी आणि मग गाणं ऐकूया. पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात. पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात. क्षणात झुलल्या मंगलाक्षता पाना सुमना तृणात, रत्नांच्या गहिवरात नकळे कोण हरवले कुणात. रत्नांच्या गहिवरात नकळे कोण हरवले कुणात. अजून एक त्यांची कविता मी आपल्यासाठी घेऊन आली आहे. खूप सुंदर कविता आहे, थोडी मोठी आहे, पण त्यातली काही कडवी आपल्यासाठी घेऊन आली आहे आजच्या कार्यक्रमात.

झेणे झेणे वाजे बीण आणि किणकिण वाजणाऱ्या बांगड्या, त्याच्यावर इतकी सुंदर कविता आहे बोरकरांची. बाकी बाप म्हणतात, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, बांगड्या बघाया, जलवलये स्वरवलये, दिनकर शशिकर वलये, मिसळुनी घडल्या प्रणये, गोड बांगड्याया, नाजुक या सुंदर अती, मंजुळ रवी रुमझुमती, रत्नांसम चमचमती, भाग्यरंग वाया, बांगड्या बघाया, या प्रदोषकात निळ्या, या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खुळ्या, आम्र किसलया, या बांगड्या बघाया, नवयुवती का भिडस्त, भरुनी घ्या स्वरे स्वहस्त, वाजुनी तरु

पूर्ण मस्त चरणी लोळवाया, बांगड्या बघाया या वासंतिक हिरव्या, आशांसम नित्य नव्या, वधुहृदया परिहळव्या, प्रेम ओवयाया, बांगड्या बघाया। निर्मळ हे हिरवेपण पती गृहिण्या करी मिरवून, सतत करा जपून जतन ही सुरम्य माया। क्षितिजासम या जांभूळ, जलदानसम या श्यामल, किती सुंदर आहे कल्पना। क्षितिजासम या जांभूळ, जलदानसम या श्यामल, वत्सल या गंगेतील सांध्य मेघछाया, बांगड्या बघाया। या माऊली अपुल्या स्तव, वरजांचा सुख संभव, करजांचा दे गौरव वैश्वदेवराया। आणि शेवटी कवी म्हणतात, ये कन्ये ये दुहिते अपरिणिते ललितलते, ये कांते ये माते सुभग साजन्याया, बांगड्या बघाया। श्रावण लावण्य राज लागला फुलाया, बांगड्या बघाया। सुंदर गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्राहून दिलं जाणार। आपण पुन्हा भेटणार आहोत 7:20 रेनबो वनडेच्या उत्तरार्ध। ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपला हा कार्यक्रम।

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी। आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार। आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं। महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले। राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत। उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे। कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले। राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट

0: आजपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 5 वाजल्यापासून आपण एकमेकांच्या बरोबर आहोत आणि आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो आहे. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया पुन्हा एकदा आणि त्यानंतर 6:30 वाजल्यापासून आपले श्रोते जे नव्याने जोडले त्यांच्याबद्दल सांगेन आणि अर्थातच स्वागत सिरीज किसका स्वागत करेंगे आज गाण्यानंतर.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: स्वागत सीरीजकडे आपण जाणार आहोत पटकन, पण हेमंत मुळे, मेघना आगाशे, नम्रता सावंत, बाळ वांगणकर, विजय जोशी, संजय माइंडकर, आपल्याला मेसेज आहे मंदा पेडणेकर यांचा, चित्रा मांडके, अनिल वालझाडे, विश्वास चांदोरकर, वासुदेव भिडे, त्यानंतर वासुदेव राव, श्रीपाद जोशी, भारती आणि दुर्गेश यांचाही आपल्याला मेसेज आहे. जोगेश्वरीहून समिधा तांबे, वैष्णवी खुटले आपल्याला मेसेज केलाय, राजू वारे यांनी, सुरेश बावकर, अपूर्वा श्रोत्री, गजानन जोशी आपल्याला, प्रांजली गुर्जर यांनी मेसेज केलाय, प्रकाश खरे यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे, शशिकांत ढवळे, दत्तात्रय आडत, अतुल केळुसकर आपल्याला मेसेज केलाय, मंगला महाले यांनी, वसंत कुलकर्णी, सुनंदा पाटील, दिलीप वाणी, कमलाकर शेळके, नंदकुमार पाटील यांचाही मेसेज आलेला आहे आपल्याला, सुधीर कांदळगावकर, प्रफुल्ल गोखले, वीणा नाडकर्णी यांचा मेसेज आहे, शिल्पा तोडणकर, अपर्णा पटवर्धन, जयवंत घरत यांचा मेसेज आहे, माधव वाघ, श्रावणी आणि मंगेश भगत, इरा आणि अश्विनी भगत यांनी मेसेज केलाय, अस्मिता, आदित्य, शीतल आणि गणेश भुजबळ या सगळ्यांनी मेसेज केले आहेत, महेश नामजोशी, नरेंद्र जाधव यांचा मेसेज आहे, जयंत जोशी, सुनील आणि स्वप्नाली जोशी, किरण यांनीही मेसेज केलेला आहे, आशा यांचा मेसेज आहे आपल्याला, प्रशांत नाईक, विनायक आणि केतकी अंबिके, अनिल गावडे यांनीही मेसेज केला आहे, शलाका जोशी, नरेंद्र सामंत, रवींद्र कुडाळकर, पवईहून आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, प्लीज तुमचं नावसुद्धा सांगा, नीलम खोत, किशोर नाईक, मंगला पै, संतोष पाटील, मधुलता आणि सोनाली चेवलकर यांनी मेसेज केलेत. आणि बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी हे सांगितलं नंतरच्या टप्प्यात तर जवळजवळ सगळ्याच, की गोनी दांडेकरांच्या खूप कादंबऱ्या आणि बरीचशी पुस्तकं चरित्रात्मक असतील, त्यांचं आत्मचरित्र आपल्या श्रोत्यांनी वाचलेलं आहे आणि तो अनुभव त्यांनी घेतला आहे की ते पुस्तक वाचत असताना त्या त्या कॅरेक्टरबरोबर किंवा त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाबरोबर तिथे आपण आहोत की काय, त्या काळात किंवा ते कसं घडलं असेल याचा अनुभव आपल्याला येत राहतो. आणि बोरकरांच्या कवितांमध्ये तर, बाबा बोरकरांच्या कवितांमध्ये तर हरवून जाण्याचा हा सगळा प्रसंग असतो, असं सुद्धा आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांनी सांगितलं. अजूनही असेच श्रोते जोडले जातील. जय राकेश पाटील यांचाही मेसेज आहे आपल्याला, प्रल्हाद महाडदळकर यांचा मेसेज आहे. आणि आता छानसं गाणं ऐकूया. आधी एका कार्यक्रमाची आठवण करून देते, खूप सुंदर मुलाखत असणार आहे त्याची आठवण करून देते, एक गाणं आणि मग स्वागत सिरीज आपली. आज कशाचं स्वागत आपण करणार आहोत?
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आणि स्वागत सिरीजमध्ये आज आपण कुणाचं स्वागत करतो आहोत? तर आज आपण ज्या कला शिकतो वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, त्याचं स्वागत करणार आहोत. असं होतं की काही वेळेला वाटायला लागतं की आता काय, हे शिकायचं वय राहिलं नाही, हे शिकून काय होणार आहे, गेले ते दिवस, आता आपल्याला ते स्किल येणं शक्य नाही. पण असं नाही आहे. जसजसं वय बदलत जातं तसतसं त्या कलांचं स्वरूपसुद्धा बदलत जातं आणि मग आपण ते आत्मसात करू शकतो. चित्रकला कदाचित आपल्याला अगदी कॅनव्हास पेंटिंग खूप सुंदर पद्धतीने किंवा स्केचेस वगैरे करायला वेळ लागेल, पण बाकी त्याच्यातले जे ऑप्शन्स आहेत ते आपण कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो. फोटोग्राफी आपण कधीही शिकू शकतो. अशा बऱ्याच कला आहेत ज्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला छान शिकता येतात. जेव्हा नवीन कला कौशल्य हा भाग वेगळा, हा त्याचं वेगळं आपण बोलूया की कुठलंही स्किल जेव्हा शिकतो तेव्हा काय होतं, पण नवीन कला जेव्हा आपण नव्याने आपल्या आयुष्यामध्ये आणतो जे आधी आपण कधीच केलं नाही आहे, एकतर आधी त्याची हिंमत होत नसते हा पहिला भाग, पण ती हिंमत करून आपण जेव्हा शिकायला सुरुवात करतो तेव्हा तणाव आणि चिंतामुक्त वातावरणात जगायला सुरुवात होते. त्यानंतर आपण किती क्रिएटिव्ह आहोत याची आपल्या स्वतःला जाणीव होते. विचारक्षमता आपली वाढते. बऱ्याचदा प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा त्याने चांगलं होतं असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि आता जे मानसशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत तेसुद्धा हे सांगतात. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते खूप सुंदर माध्यम असू शकतं. बऱ्याच जणांना भावना कशा व्यक्त करायच्या हे कधी कधी समजत नाही, तर कला हे त्याच्यासाठी खूप चांगलं माध्यम असू शकतं. आणि मग स्मरणशक्ती वाढण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी सुद्धा कला नेहमीच आपल्या मदतीला धावून येते. पण आज आपण खूप लहान वयापासून काहीतरी शिकायला सुरुवात केली आणि आता त्याच्यामध्ये पारंगत आहोत, याहीपेक्षा नव्याने कोणती तरी कला आत्मसात करतोय तिचं स्वागत, आपलं शरीर मेंदू कसं करतो ह्याबद्दल बोलतोय. मग आता मी म्हटलं तसं की चित्रकलेमध्ये आपण मंडाला आर्ट आहे किंवा अगदी बेसिक वॉटर कलर्स वगैरे ते सुद्धा आपण कॅलिग्राफी हे आपण शिकू शकतो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर. ओरिगामी असेल जेव्हा आपण क्राफ्टबद्दल बोलतोय किंवा हस्तकलेबद्दल, कुंभारकाम पॉटरीचे छोटे छोटे क्लासेस असतात ते आपण शिकू शकतो, विणकाम हल्ली क्रोशेचं वगैरे खूप पुन्हा एकदा प्रसिद्ध होत आहे, ते सगळीकडे फारच लोकप्रिय होऊ लागलं आहे. आणि मग युकेलेलेसारखं एखादं वाद्य असेल जे छोटंसं आहे, जे आपल्याला एक आधार आपल्या गाण्याला म्हणून होऊ शकतं, तर तशा पद्धतीचं आपण शिकूच शकतो. लेखन आहेच, फोटोग्राफी आहेच, आपल्यामध्ये कुठेतरी ते असतंच, फक्त ते नव्याने शोधायची जेव्हा वेळ येते तेव्हा कसं जमेल हा विचार न करता सुरुवात केली ना तर आपलं मन किंवा आपला मेंदू नव्या जोमाने ह्या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला बदल आपल्यालाच जाणवतो आणि असं वाटतं की अरे हे तर मी कधी करूनच पाहिलं नाही. स्वागत करूया नवीन कलेचं आपल्या आयुष्यात आणि ह्या गाण्यानंतर पटकन आनंदी होण्यासाठी काय करायचं आहे त्याविषयी.

एकदम फिल्मी माहौल असा तयार झाला ना सकाळी सकाळी. बरं, हे सगळं सुरू असताना, छान छान गाणी आपण ऐकत असताना, सगळीकडे उत्साह असताना, पावसाच्या किंवा पावसामध्ये काय खबरदारी घ्यायची आहे, कुठे जास्त पाऊस होणार आहे, कोणते रस्ते सुरू आहेत जेव्हा आपण लांबचा प्रवास करतोय, कुठले घाट सुरू आहेत, कुठे काम सुरू आहे, कोणती पर्यटन स्थळं आत्ता सध्या सुरू आहेत, बंद आहेत, या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेऊन मग आपण घराबाहेर पडणार आहोत. आणि असंही जे वेगवेगळे इशारे येत आहेत किंवा ज्या पद्धतीने हवामान खात्याकडून सांगितल्या जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी, कुठे पाणी आहे, कुठे पूरसदृश परिस्थिती आहे, या सगळ्याचा नीट विचार करून आपण आपलं वेळापत्रक ठरवणार आहोत, जिथे जायचं आहे तिथे किंवा कुठलंही काम करायचं आहे त्या संदर्भात अंदाज घेऊन मग आपल्याला बाहेर पडायचं की नाही ते ठरवायचं आहे. कोणत्याही कुठल्याही प्रकारची रिस्क आपण घेणार नाही आहोत हे वेळोवेळी आपण लक्षात घेतोच, नाही का? आणि आनंदी राहण्याचा उपाय, कारण 7:45 अज्ञात मुंबई आपण मालिका ऐकणार आहोत, त्याआधी पटकन उपाय सांगते. बऱ्याचदा कंटाळा येणार आहे किंवा कसं तरी होतंय, मूड खराब आहे, या गोष्टीचे ना असे फिल्म सुरू असल्यासारखं असतं डोक्यात, तेच तेच विचार तशाच तशाच पद्धतीने, हे तुम्हाला जाणवलंय? म्हणजे ती अशी एक साखळीच तयार होते, सुरू आहेत आपले, येत आहेत विचार, येत आहेत येत आहेत, मग असं समजायचं काय करायचंय पटकन आनंदी होण्यासाठी. असं जेव्हा फिल्म सुरू असते विचारांची की आता कंटाळा येणार आहे, कसं तरी वाटतंय, नाही छान वाटत आहे, कट, डिरेक्टर कसं म्हणतो कट, आणि तिथल्या तिथे तो शॉट थांबतो. आपण पण असंच म्हणायचं कट, हॅलो कट कट, नाही नाही हा शॉट ओके नाही आहे, दिस इज नॉट ओके शॉट. फिल्म्सवर आपण प्रेम करतो त्यामुळे हे सहज होऊ शकतं की हा शॉट ओके नाही आहे, दिस इज नॉट ओके. ओके शॉट कोणता आहे? आनंदी राहायचं आहे, विचार बदलायचे आहेत, हा ओके शॉट असणार आहे, त्यामुळे करून बघा, हा प्रयोग मस्त आहे. अशी विचारांची साखळी जेव्हा सुरू होते ना, तो शॉट तसाच सुरू असतो, तेव्हा आपण दिग्दर्शक आहोत असं समजायचं मनात, आणि 15-20 सेकंदांमध्ये कट, नॉट ओके असं म्हणायचं की ती शृंखला तुटते आणि आपल्या मनात वेगळे विचार यायला लागतात. पटकन आनंदी होण्याचा हा उपाय कसा वाटला सांगा मला. एक छानसं गाणं, त्यानंतर मालिका आपण ऐकणार आहोत, आणि मग जाता जाता नव्याने कोणी कोणी सहभाग घेतला आहे ते सांगेन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: पोर्तुगीजांच्या धर्मवेडाला कंटाळून 1677 मध्ये दीव मधल्या व्यापाऱ्यांच्या एका मोठ्या समूहाने मुंबईत स्थायिक होण्याचं ठरवलं. पण धार्मिक मोकळेपणाबरोबरच त्यांना कंपनीकडून आणखीही काही सवलती हव्या होत्या आणि त्या कंपनीच्या सही शिक्क्यानिशी लेखी हव्या होत्या. म्हणून मार्च 1677 मध्ये दीव मधल्या व्यापारी संघटनेचा प्रमुख नीमा पारेख याने कंपनीच्या सूरत वखारीला पत्र लिहून त्याच्या मागण्या कंपनी समोर ठेवल्या.
2: यातली पहिली मागणी होती कंपनीनं नीमा पारेख याला त्याच्या घरासाठी आणि माल साठवणुकीच्या गुदामासाठी आवश्यक तेवढी जागा मुंबईच्या किल्ल्यात अथवा किल्ल्याच्या जवळपास मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे भाडे आकारता कामा नये. नीमा पारेख यांची ही मागणी कंपनीनं मान्य केली.
1: दुसरी मागणी, नीमा पारेख आणि त्याच्या सोबत येणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, त्याच्या नोकर चाकरांना, पुजाऱ्यांना त्यांचा वावर असलेल्या जागेत त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा असावी. त्यांच्या धार्मिक बाबतीत कुणाही इंग्लिश, पोर्तुगीज, ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्माच्या माणसांनी हस्तक्षेप करता कामा नये. त्याच्या राहत्या घराच्या अथवा गोदामाच्या परिसरात कुणीही व्यक्ती मुक्या जीवांची हत्या करणार नाही किंवा त्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा करणार नाही याची हमी द्यावी. तसे कुणी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीला कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करण्याची हमी द्यावी. त्यांच्या धर्माच्या प्रथेनुसार त्यांना त्यांच्या घरात सर्व प्रकारची मंगल कार्य करण्याची पूर्ण मुभा असावी. तसेच त्यांच्या घरातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतास हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे विना आडकाठी दहन करण्याची मुभा मिळावी आणि त्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्यापैकी कुणालाही धर्म बदलून ख्रिश्चन, मुसलमान वा इतर कोणताही धर्म स्वीकारण्याची बळजबरी करण्यात येऊ नये किंवा त्यांच्या मनाविरुद्ध इतर कोणत्याही धर्माच्या प्रथा पाळण्यास भाग पाडले जाऊ नये. कंपनीने हेच धोरण स्वीकारलेलं असल्याने ही मागणी मान्य करायला कंपनीला काहीच अडचण आली नाही.
2: तिसरी मागणी, नीमा पारेख किंवा त्यांच्या संबंधातील कुणासही

0: शहराच्या रक्षणासाठी रक्षकाचे काम करण्याची सक्ती करता कामा नये. तसेच त्याच्यावर खाजगी अथवा सार्वजनिक कामासाठी पैसे देण्याची सक्ती होता कामा नये. ही मागणी कंपनीनं सशर्त मान्य केली. शर्त अशी होती की जर निमा पारेख यांनी मुंबईत दुसरी जागा खरेदी केली तर मात्र त्यांना आणीबाणीच्या प्रसंगी शहराच्या रक्षणासाठी नियमानुसार माणसं उपलब्ध करून द्यावी लागतील.
1: चौथी मागणी, जर निमा पारेख किंवा त्याचा वकील किंवा त्याच्या जातीतील कुणाचाही मुंबई बेटावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्ती बरोबर काही वाद निर्माण झाल्यास अथवा कोर्टात जाण्याची वेळ आल्यास गव्हर्नर अथवा इतर कुणीही अधिकारी यांनी प्रथम कायद्यानुसार चौकशी न करता त्यात तो दोषी आढळल्यास त्याला आगाऊ सूचना न देता त्याला किंवा त्याच्या संबंधित व्यक्तींना जाहीरपणे अटक केले जाऊ नये किंवा त्यांचा अपमान करू नये. तसेच निमा पारेख आणि त्याच्या जाती धर्माच्या व्यक्तीमध्ये काही कारणांनी वाद झाल्यास तो कोर्टासमोर नेण्याचा आग्रह धरू नये. आपसातले वाद आपसातच सोडवण्याची पूर्ण मुभा असावी. ही मागणी कंपनीने स्पष्ट शब्दात फेटाळली. न्याय कायद्यानेच होईल असं स्पष्ट शब्दात सांगितलं, पण जाती धर्मातला आपसातला वाद आपापसात मिटवण्याची मुभा ह्या बेटावर राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच कंपनीने दिली असल्याचा पुनरुच्चार केला.
0: पाचवी मागणी, निमा पारेख याला त्याचा माल त्याच्या मालकीच्या जहाजातून मुंबईच्या गव्हर्नरच्या पूर्व परवानगीने त्याला योग्य वाटेल त्या बंदरातून इतर कोणत्याही बंदरात विक्रीसाठी नेण्याची मुभा असावी. त्याकरता कोणत्याही प्रकारचे कर किंवा शुल्क आकारू नयेत. या मागणीवर नंतर विचार करण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं.
1: सहावी मागणी, जर एका वर्षाच्या मुदतीत बाहेरून मागवलेल्या संपूर्ण मालाची निमा पारेख इथे विक्री करू शकला नाही तर शिल्लक माल त्याला त्याच्या पसंतीच्या कोणत्याही बंदरात विक्रीसाठी पाठवण्याची मुभा असावी आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची जकात त्यावर आकारू नये. ही मागणी मान्य न करता सुरुवातीच्या 2 वर्षांसाठी पारेख यांना जकातीतून सूट देण्याचं आश्वासन देण्यात आलं.
0: सातवी मागणी, जर निमा पारेख याने आणि त्याच्या जाती धर्मातील इतर कुणीही दुसऱ्या कुणा व्यक्तीला कर्जाऊ रक्कम दिली असेल आणि जर का ती व्यक्ती त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकली नाही तर कायद्याने रक्कम वसूल करताना निमा पारेख यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यास प्राथमिकता दिली जाण्याची हमी द्यावी. या मागणीला प्रतिसाद देताना कंपनीनं पुन्हा एकदा कायद्यानं न्याय करण्याचा पुनरुच्चार केला.
1: आणि आठवी मागणी, मुंबईत युद्धजन्य परिस्थिती अथवा जान मालाला धोका उत्पन्न होईल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली तर निमा पारेख याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या संपत्तीच्या आणि त्याच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी मुंबईच्या किल्ल्यात जागा उपलब्ध करून द्यावी. ही अट कंपनीने मान्य केली.
0: या अटीं व्यतिरिक्त निमा पारेखला आणि त्याच्या कुटुंबियांना मुंबईत सन्मानानं वागवण्यात यावं, घोडा पालखी टांगा छत्री वापरण्याची परवानगी मिळावी, कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या नोकरांना तलवार आणि खंजिरासारखी शस्त्र बाळगण्याची मुभा असावी, त्यांना मुंबईत नारळ सुपारी पान इत्यादी जिन्नस विकत घेण्याचे अथवा विक्री करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे, अशाही काही बालिश अटी होत्या. या मागण्यांकडे कायद्यातील तरतुदींप्रमाणे पाहिलं जाईल असं कंपनीनं स्पष्टपणे कळवलं.
2: आज आपण ऐकत होतो निमा पारेखच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती

आत्ताच आपण ऐकलीत मालिका अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली आहे. विशाल लिंगायत, विजेंद्र घाटोळ, अनिल कर्डे, चंदा विनोद, सानप बोरखेडीकर, त्यानंतर कुंदा उपासनी यांचे आपल्याला मेसेजेस आहेत. प्रकाश शिंदे यांनीही मेसेज केलेला आहे आपल्याला. समीक्षा जोशी, प्रज्ञा वनारसे, प्रबोध कुटुंबे, दीपा पालकर, प्रांजल गुर्जर, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रतिभा पाटील, किशोर पेडणेकर, शर्मिला, हेमंत, श्रेया सावंत, उदय कुलकर्णी, प्रमोद कारखानीस, विजयलक्ष्मी शेट्टी, त्याच्यानंतर विश्वास रिसबुड, उल्हासनगरहून राजू वारे, महेश पाटील, त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव सांगितलं नाही आहे, अमीना वैद्य, महेश भाटकर यांचा मेसेज आहे, विद्या सप्रे, विकास जोशी, बाळकृष्ण पाटील, आपल्याला मंगेश जोशी यांचा मेसेज आहे, मनीषा कामेरकर, ऋतुजा सहस्त्रबुद्धे यांनी मेसेज केलेला आहे, आणि बरेचसे श्रोते पुन्हा पुन्हा मेसेज करतायत. आशा यांचा मेसेज आहे आपल्याला, अज्ञात मुंबईबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्यात. सायली पाटे यांचा मेसेज आहे, माधव वाघ, मिलिंद टिपणीस, आपल्याला मेसेज आहे प्रदीप अंतरकृष्णन यांचा, त्यानंतर विजया शिरपूरकर, ह्या सगळ्यांनी मेसेजेस केलेले आहेत आपल्याला. गिरगावहून अखिलेश कारेकर, गायत्री वैशंपायन, रघुनाथ खन्नूकर, जयश्री गोखले, ह्या सगळ्यांनी मेसेजेस केलेत. आणि आता मात्र इथेच थांबतीये. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया. दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर इथेच थांबतीये. खेळाच्या जगात बऱ्याच छान छान गोष्टी घडत आहेत, त्याचेही अपडेट्स घेत राहूया आणि फॉलो करूया मस्त. इथेच

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ PK मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं

झालेल्या बैठकीला 15 अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात साधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे, असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 कारावासाची शिक्षा आता 7 इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा.
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हैं वो अपने क्षेत्र में अपने ढंग से जी सकते हैं, एक तरह से अच्छा भी है। आज हम चाहें तो पाषाण युग की जीवन शैली को प्रत्यक्ष देख तो सकते हैं।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुंबियांतो यांनी संयुक्तपणे प्रांबानन मंदिर संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ केला। नागरिकांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं। हा उपक्रम भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यतागत संबंध अधिक दृढ करणारा महत्वाचा टप्पा मानला जात आहे। दरम्यान इंडोनेशिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुंबियांतो यांच्यात जकार्ता इथं द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। या बैठकीनंतर दोन्ही देशांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तीव्र निषेध करत त्याविरोधात समन्वित आंतरराष्ट्रीय कारवाईचं आवाहन केलं। पंतप्रधानांच्या या दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया यांच्यात कृषी, संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण आणि औद्योगिक सहकार्य यासह 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शाह यांनी दिलं। अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीर सरकारनं नवीन सूचना जारी केली आहे। या सूचनेमध्ये यात्रेकरूंनी नोंदणी प्रक्रिया आणि संरक्षण विषयक मार्गदर्शन सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं सांगण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निश्चित केलेली दैनंदिन यात्रेकरूंची मर्यादा लागू राहील। तसंच यात्रेकरूंनी आगाऊ नोंदणी करून त्यांच्या परवानगी पत्रात नमूद केलेल्या तारखेलाच यात्रा करावी। ज्या यात्रेकरूंनी नोंदणी केलेली नाही त्यांनी निर्धारित तारखेची वाट पाहावी। नोंदणीकृत प्रवाशांना त्यांच्या नियोजित तारखे पूर्वी प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं या सूचनेद्वारे सांगण्यात आलं आहे। मुंबईत जेजे आणि केईएम रुग्णालयात मशीनद्वारे पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू केली जाणार असून ती यशस्वी झाल्यास राज्यात सर्वत्र मशीनद्वारे पोस्टमार्टम सुरू केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे पोस्टमार्टम केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणाऱ्या प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलं आहे। नागरिकांनी 75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं, हस्तलिखितं आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञान भारतम ॲपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। महाराष्ट्राच्या समृद्ध ज्ञान परंपरेचं जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून आपल्या पूर्वजांचा अमूल्य ज्ञानवारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अनेक जिल्ह्यात संततधार कायम आहे। नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क असून विविध ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। शहराच्या विविध भागात पाणी साचलं असून गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। गंगापूर, दारणा, कडवा, नांदूर, मधमेश्वरसह अनेक धरणांमध्ये मोठी पाण्याची आवक सुरू असून टप्प्याटप्प्यानं विसर्ग केला जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, नदीपात्रातलं साहित्य आणि पशुधन तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केलं आहे। पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली असून 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। काल राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड यासह जिल्ह्यातल्या 24 ठिकाणी अतिवृष्टी झाली तर 17 धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली। यंदा राज्यातून 4,000+ सायकलस्वार पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरहून शुक्रवारी 10 जुलै रोजी जवळपास 60 सायकलस्वार वारीसाठी रवाना होणार आहेत। यामध्ये 10 ते 79 वर्षे वयोगटातले सायकलपटू 3.5 किलोमीटर अंतर अवघ्या 2 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायक्लिस्ट फाउंडेशनचे

अध्यक्ष डॉक्टर विजय व्यवहारे यांनी दिली आहे. फाउंडेशनचं वारीचं हे 5वं वर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: đừng bí. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया

या लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 झालेली आहेत, अर्थात 2:30 वाजलेले आहेत. आणि आता वेळ

झालेली आहे. कार्यक्रमाची ज्याचं नाव आहे चला दोस्त हो बोलू काही. तेव्हा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. हे खरं तर जे गाणं आपण आत्ता ऐकणार आहोत ते गाणं खरं तर खूप जुनं आहे, पण सध्या ते खूप ट्रेंडिंग आहे, अगदी सोशल मीडियावरती सुद्धा. कुठलं गाणं आहे ते ऐकूया चला.

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मोरपंतांची रचना आहे ही. आणि सध्या सोशल मीडियावरती एक तरी छंद असावा असा हा जो काही ट्रेंड सुरू आहे रील्स बनवण्याचा, त्या प्रत्येक रील्सच्या पार्श्वसंगीतासाठी हेच गाणं वापरलेलं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असेल. बरे, हे जे असे एकेका गोष्टीचे ट्रेंड येत असतात ना, तर मला असं वाटतं की काळानुसार, वेळेनुसार, थोड्या थोड्या दिवसांनी हे असे काही ट्रेंड येत राहतात. किंवा आता समाज माध्यम आहे म्हणूनच नाही, पण आपल्या रोजच्या जगण्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा ट्रेंड असल्यासारखा एखाद्या विशिष्ट काळामध्ये आपण एखादा प्रश्न विचारत असतो किंवा एखादी काही माहिती आपण एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो. कसं सांगू, अगदी आत्ताचं ताजं उदाहरण आहे, गेल्या 4-5 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ज्या प्रकारे पाऊस पडतोय, त्याप्रकारे महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रांतामध्ये राहणारे आपले नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, त्यांना फोन केल्यानंतर आपण हा एकच प्रश्न विचारतो, काय म्हणताय, काय म्हणतोय तुमच्याकडचा पाऊस. प्रत्येकाच्या तोंडात हा एकच प्रश्न आहे. आणि दरवर्षी ज्या वेळेला असा मुसळधार पाऊस राज्यभर किंवा देशभर पडत असतो, त्यावेळेला अर्थातच आपण सगळेजण एकमेकांना हा प्रश्न आवर्जून विचारतो. आता हीच गंमत बघा की मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस आता बराचसा कमी झालेला आहे. अगदी हलक्या हलक्या सरी किंवा अगदीच एखादी जोरात सर आली तर अशा प्रकारे हे पावसाचं प्रमाण आहे. पण मुंबईच्या उपनगरांमधल्या काही भागांमध्ये मात्र अगदी ज्या ठिकाणी नद्या वगैरे आहेत त्या ठिकाणी त्या नद्या दुथडी भरून वाहायला लागलेल्या आहेत आणि पूरजन्य परिस्थितीही निर्माण झालेली आहे. अशा काळामध्ये अर्थातच

आपण एखाद्या वेगळ्या भागामध्ये एखाद्या वेगळ्या विभागामध्ये राहत असू, तिकडून आपण एखाद्या दुसऱ्या विभागामध्ये गेलो की अर्थातच एकमेकांना प्रश्न विचारतो, काय म्हणतोय तुमच्याकडचा पाऊस. तसेच असे काही प्रश्न आहेत किंवा अशी काही माहिती आहे की जी त्या त्या काळामध्ये आपण एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो किंवा एकमेकांकडून जाणून घेत असतो. तर अशी कुठल्या प्रकारची माहिती आहे आणखीन की जी आपण अशी त्या त्या काळामध्ये काही काही जणांना विचारतो किंवा काही जणांपर्यंत पोहोचवतो? तर त्याचविषयी आपण बोलायचं आहे. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी असो, त्या त्या ऋतूचं जे वातावरण आहे त्याची सध्या काय परिस्थिती आहे विविध प्रांतांमध्ये हे तर आपण जाणून घेत असतोच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा परीक्षांचा काळ असेल तर त्या परीक्षांच्या काळामध्ये सुद्धा एकमेकांच्या घरांमध्ये जर शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तर मग आता अभ्यास कसा चालू आहे आणि सध्या काय चालू आहे या महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये याच्यावरती सुद्धा हमखास चर्चा होत असतात. किंवा जसे सणावारांचे दिवस येतात, अर्थात गणपती असेल, नवरात्र किंवा दिवाळी, की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती घरात उत्साहाने तयारी केली जाते गणपतीच्या आगमनाची असेल किंवा नवरात्रात ज्यांच्याकडे घट बसत असतील, आणि दिवाळीत तर अर्थातच प्रत्येका घरीच विविध पदार्थ तयार करणं किंवा खरेदी करणं ह्या सगळ्याच बाबी असतील, तर हा तो काळ असतो ना तो एकमेकांच्या घरी किंवा एकमेकांकडे एकमेकांशी संपर्क साधल्यानंतर हे असे प्रश्न विचारण्याचा हा काळ असतो. आणखीन असे कुठले प्रश्न आहेत की एखाद्या विशिष्ट काळामध्ये जे आवर्जून विचारले जातात

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला

आज आपण चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये बोलतोय की विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रश्न हा सर्रास एकमेकांना विचारला जातो. तर असे प्रश्न काय असतात त्या प्रश्नांबद्दल आपण बोलतोय. जेव्हा महागाई अचानक वाढते, एखाद्या पदार्थाचे किंवा एखाद्या वस्तूचे भाव अचानक वाढलेले असतात, मग त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की शहरी आणि ग्रामीण क्षेत्र जी असतात तर त्या ठिकाणी थोडाफार त्या भावामध्ये काहीतरी आपल्याला तफावत दिसून येते. मग त्यावेळेला एकमेकांकडे चौकशी करणं हा सुद्धा आता एक नवीन भाग झालेला आहे. अर्थात समाज माध्यमांवरून आपल्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना येत असते. सातत्याने कोण ना कोणतरी ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करत असतं, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण तरीही आपुलकीने आपलेपणाने आपल्या माणसांना विचारले जाणारे हे असे प्रश्न आपण वारंवार एकमेकांना विचारतच राहतो. खरं आहे की नाही?

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आपल्या श्रोत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि रुपाली शिंदे असं म्हणत आहेत की जेव्हा नातेवाईकांमध्ये किंवा आसपास तरुण वर्ग असेल तर अनेक दिवसांनंतर भेटल्यानंतर आता पुढे नेमकं काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. करिअरचं काय नियोजन आहे असेही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शुभलक्ष्मी मस्तकर यांनीच सांगितलेलं आहे की गणपती एखादा सण समारंभ किंवा लग्न घर जर असेल तर कितपत तयारी झालेली आहे हा प्रश्न नेहमीच कायम विचारला जातो. किंवा आपल्याला माधवी शिरगावकर यांनी असं सांगितलेलं आहे तुळशीचं लग्न झालं आणि एखाद्या घरामध्ये जर एखादा उपवर असेल किंवा एखादी लग्नाळू मुलगी असेल तर त्यांना विचारलं जातं की काय मग ठरलंय की नाही, म्हणजे हा जो लग्नाचा सीझन आहे त्या सीझनमध्ये तुमचा नंबर लागणार आहे की नाही, अशा प्रकारचे प्रश्न कायम विचारले जात असतात. आणि अर्थातच जेव्हा आपली अनेक दिवसांनी एखाद्या व्यक्तीशी भेट होते तेव्हा बरेच दिवसांनी भेट झाली हे तर आपण कायम म्हणतच असतो आणि याची आठवण करून दिलेली आहे आपले श्रोते विठ्ठल मसलेकर यांनी.

2:59 झालेली आहे तेव्हा आपली विचारपूस या स्वरूपातल्या आजच्या ज्या गप्पा होत्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमातल्या त्यांना आता आपण इथेच विराम देऊया. ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट ठीक 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे

जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. 2024 ते 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. याप्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण
अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे. त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे ठीक 3:10 झालेली आहेत. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

गोनी दांडेकर अर्थात गोनीदा लिखित पवनाकाठचा धोंडी या कादंबरीवरती आधारित पवनाकाठचा धोंडी नावाचा जो चित्रपट होता त्या चित्रपटामधलं हे गाणं. आज 8 जुलै हा गोनीदांचा जन्मदिवस आणि त्याच निमित्ताने आपण त्यांच्याच या चित्रपटांविषयी बोलणार आहोत. पवनाकाठचा धोंडी हा चित्रपट असा होता की खरं तर गोनीदा एक जितके लेखक म्हणून आपल्याला परिचित आहेत तितकंच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा पादाक्रांत केलेला होता. अक्षरशः अनेक ठिकाणी ते पायी चालत गेलेले होते आणि त्या अनुभवांमधनं प्रचंड त्यांचं जो वाचनाचा व्यासंग होता त्याच्यामधनं त्यांना ज्या ज्या प्रकारची माणसं बघायला मिळाली ती माणसं आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये वाचता येतात. त्यांच्या कादंबऱ्यांमधनं त्यांच्या ललितलेखसंग्रहांवरनं त्यांच्या भ्रमणगाथांमधनं आपल्याला वेगवेगळे विभाग त्या विभागांमधली प्रभागांमधली माणसंसुद्धा वाचता येतात. तर पवनाकाठचा धोंडी हा एक असा चित्रपट की ज्याच्यामध्ये एका किल्ल्याचा हवालदार म्हणून ज्याची नेमणूक झालेली आहे आणि तेच हवालदार पण घेऊन तो शेवटपर्यंत तो माणूस जगत राहतो अशा त्या धोंडीची गोष्ट या चित्रपटामध्ये आपल्याला बघता येते. अर्थातच ही कादंबरी आधी लिहिली गेलेली होती आणि नंतर त्या कादंबरीवरून हा चित्रपट केला गेला. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं अनंत ठाकूर यांनी आणि 1966 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा या चित्रपटाला मिळालेला होता. जयश्री गडकर, सूर्यकांत आणि चंद्रकांत मांडळी, सुषमा शिरोमणी अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये अभिनय केलेला होता आणि अर्थातच या चित्रपटामधली गीतंसुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेली होती, लोकप्रिय झालेली होती.

0: माझ्या शेजारी येऊन बसता, हवं नग काहीच न पुसता।
1: अग बाया
0: अरहट, तुम्ही नुसतेच गालात हसता, अव गालात हसता।
1: अग ग ग ग ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग।

पवनाकाठचा धोंडी हा या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते अनंत ठाकूर त्यांचा पहिलाच चित्रपट होता आणि तरीही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळालेला होता. पवनाकाठचा धोंडीप्रमाणेच गोनी दांडेकर यांच्या लिखाणावरती किंवा त्यांच्या कादंबरीवरती आधारलेला आणखीन एक चित्रपट जो अतिशय लोकप्रिय झाला आणि चित्रपटसृष्टीमधला एक मैलाचा दगड ठरला, कुठला आहे तो चित्रपट? गाणं ऐकूया म्हणजे कळेलच आपल्याला.

जैत्र जैत या चित्रपटाबद्दल सांगायचं बोलायचं झालं तर खरं तर अनेक गोष्टी आहेत. म्हणून चित्रपट म्हणून किंवा कथानक म्हणून तर हा चित्रपट उत्कृष्ट आहेच. त्या चित्रपटामध्ये ज्या ज्या कलाकारांनी काम केलेलं होतं, अर्थात डॉक्टर मोहन आगाशे असतील किंवा स्मिता पाटील, सुलभा देशपांडे, निळू फुले, अशा ज्या कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलं होतं त्यांच्या अभिनयाबद्दल तर भरभरून बोललं गेलेलं आहे, भरभरून लिहिलं गेलेलं आहे आणि अर्थातच त्याच्यातली गाणीसुद्धा. आणि या गाण्यांबाबत सांगायचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आशा भोसले, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर ही चित्रपट संगीतातली कसलेली मंडळी या चित्रपटासाठी पार्श्वसंगीतासाठी गायलेली होतीच, पण या चित्रपटासाठी जी गाणी लिहिली गेली, नाधो महानोर यांनी ती गाणी लिहिलेली होती आणि महानोरांनी पहिल्यांदाच चित्रपटांसाठी म्हणून गाणी लिहिलेली होती आणि या चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी त्यांनीच लिहिलेली आहेत.

0: 1965 गोनीदांची जैत्रे जैथी कादंबरी प्रसिद्ध झालेली होती, पण त्यावरती चित्रपट मात्र प्रसिद्ध झाला, प्रदर्शित झाला तो 1977 साली. रानसई आणि कर्नाळा परिसरामध्ये वास्तव्य करणारे जे ठाकर आदिवासी आहेत, तर त्यांचं एकंदरीत राहणीमान, त्यांची संस्कृती याच्याकडे सर्वप्रथम गोनीदांनी या कादंबरीच्या माध्यमातून लक्ष वेधलेलं होतं आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं. नाग्या आणि चिंधीची प्रेमकथा आणि अर्थातच त्याला असलेली या ठाकर आदिवासी समाजातल्या ज्या काही परंपरा आहेत, ज्या काही रूढी आहेत, त्यांची जी काही जोड मिळालेली होती, ती या चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने आणखीन एक वेगळा असा फॅक्टर ठरली. हा चित्रपट प्रसिद्ध होऊन अनेक वर्ष, जवळजवळ 50 पेक्षाही अधिक वर्ष झालेली आहेत आणि तरीही त्यांच्या गीतांची जी लोकप्रियता आहे, या चित्रपटामधल्या गाण्यांची जी लोकप्रियता आहे, ती मुळीच कमी झालेली नाही. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला होता.
1: राधे गो राधे, कारण तीस गो, अगं ही दुसऱ्याची बाई माझ्या घरात मी ठेवू कशी?
2: काय म्हणलीस?
1: अगं ही दुसऱ्याची बाई माझ्या घरात मी ठेवू कशी?

कर्नाळा किल्ला त्या किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं रानसई गाव याच परिसरामध्ये या चित्रपटाचं प्रत्यक्ष चित्रीकरणही झालेलं होतं आणि जवळजवळ 3 महिने या कर्नाळा परिसरामध्ये जैत्रेजेत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं.

एक प्रेमकथा, एक कुतूहल, त्याचबरोबर जपल्या जाणाऱ्या रूढी परंपरा, या सगळ्याचाच संगम आपल्याला जैत्र जैत या चित्रपटामध्ये बघायला मिळतो. नाग्या नावाच्या एका ढोलवादकाची ही कथा, ज्याने लहानपणापासून आपल्या वडिलांकडून ऐकून ऐकून पुण्यवान बनण्याची ज्याने आवड जोपासलेली आहे, किंवा ज्याला तो ध्यास त्याने घेतलेला आहे, आणि जी देवमाशी आहे ती, किंवा राणीमाशी जिला म्हटलं जातं, तिला बघण्याची त्याला तीव्र इच्छा आहे. वडिलांनी त्याच्या मनामध्ये ही उत्सुकता त्याच्या नकळत निर्माण केलेली आहे, आणि त्या राणीमाशीला कधीतरी बघायचंच हे त्याच्या डोक्यामध्ये ठाम एक बसलेलं आहे. पण चिंधी नावाची एक मुलगी, एक स्त्री त्याच्या आयुष्यामध्ये येते, खरं तर जिचं एका व्यक्तीशी लग्न झालेलं आहे, पण तो अतिशय व्यसनी आणि अतिशय घाबरट असा पुरुष आहे, आणि म्हणून ती त्याला सोडून पुन्हा येते, आणि हे दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकदा जंगलात लाकडं तोडत असताना मधमाशा नाग्यावरती हल्ला करतात आणि त्याचा एक डोळा निकामी होतो, आणि त्याच्यानंतर नाग्या याचा सूड घ्यायचा निश्चय करतो, आणि त्या राणीमाशीला आता पकडायचंच आणि तिला मारायचं असा तो निश्चय करतो.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

या कादंबरीची काय किंवा चित्रपटाची काय, जैत्रे जैत या चित्रपटाची कथा मात्र शेवटाकडे जाताना काहीशी दुर्दैवी असा त्याचा शेवट होतो. कारण राणीमाशीला बघायचं हे ज्याचं स्वप्न असतं, स्वतःला मधमाशा चावल्यानंतर आणि त्याच्यामध्ये एक डोळा निकामी झाल्यानंतर आता मात्र त्याचं रूपांतर, कुतूहलाचं रूपांतर मात्र सुडामध्ये झालेलं असतं. आणि त्या डोंगरावरती जाऊन ती राणीमाशी बघायची इतकीच त्या नाग्याची इच्छा राहत नाही, तर आता ती माशी नष्ट करायची अशी त्याची इच्छा होते. आणि आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्या मधमाशांची पोळी नष्ट करायला तो निघतो. आणि नंतर त्या मधमाशांचं मोहळ उठतं आणि त्या हल्ल्यामध्ये ती जी चिंधी असते त्याची पत्नी, त्या तिचा मृत्यू होतो. आणि ज्या वेळेला नाग्यावरती मधमाशांचा हल्ला होतो त्याच्यानंतर मधमाशांची पोळी नष्ट करून झाल्यानंतर मात्र काही काळ ढोलवादन त्याने थांबवलेलं असतं. आणि मधमाशांची पोळी नष्ट केल्यानंतर ही कुठेतरी आपली जीत झालेली आहे, हा जो एक इगो असतो माणसामध्ये तो कुठेतरी त्याचा उफाळून येतो आणि तो पुन्हा एकदा ढोल उचलतो आणि वेड्यासारखा तो ढोल वाजवायला लागतो. इथे त्याच्या पत्नीचं काय झालंय ही पर्वा किंचित तो त्याने, किंवा ही भावना त्याने किंचित बाजूला ठेवलेली असते आणि स्वतःची जीत झाली किंवा स्वतःची सरशी झाली हीच भावना त्याच्या डोळ्यासमोर किंवा त्याच्या मध्ये उफाळून आलेली असते.

तर आज गोनी दांडेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या कथानकांवरती बेतलेले जे चित्रपट आहेत त्या चित्रपटांविषयी बोलतोय. पवनाकाठचा धोंडी आणि जैत्रे जैत या चित्रपटांविषयी आपण बोलतोय. जैत्रे जैत या चित्रपटाबद्दल आतापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये म्हणजे प्रसारमाध्यमं असू देत, लिखित माध्यमं असू देत, समीक्षक असू देत, सगळ्यांकडूनच भरभरून बोललं गेलेलं आहे. कारण या चित्रपटाची कथा याच्यामध्ये त्या कथेमध्ये जेवढी ताकद होती त्या ताकदीला संपूर्णपणे न्याय देत हा संपूर्ण चित्रपट साकार झालेला होता. त्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटाचं दिग्दर्शन असेल, त्याच्या चित्रपटामधले अभिनेते अभिनेत्री असतील आणि अर्थातच संगीत. आजपर्यंत हे संगीत अजूनही लोकप्रिय आहे. त्याच्यामध्ये लोककला किंवा लोकगीतांचा जो बाज वापरला गेला आहे त्या कथेला अनुसरून तो बाजसुद्धा आजही लोकप्रिय ठरलेला आपल्याला दिसतो.

उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना तर दिग्दर्शनासाठी जब्बार पटेल यांना फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटासाठी मिळालेला होता. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सुद्धा या चित्रपटाला मिळालेला होता. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीच्या राष्ट्रपतींच्या रौप्य पदकाने चैत्र जैत या चित्रपटाला सन्मानित केलेलं होतं.

3:53 झालेली आहेत आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत आज विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून FM रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्यांचं मी दुहिता सोमणखेर मनापासून स्वागत करते सांजेच्या पारी या कार्यक्रमात. ठीक 4 वाजलेले आहेत. खरं तर चहा प्यायची वेळ झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी कोसळधार, पण काही ठिकाणी रिमझिम अशा स्वरूपाचा तरी पाऊस सुरू असेल आणि अगदी कुठेही पावसाने हजेरी लावलेली नसेलच तर किमान ढगाळ वातावरण, छान सुखद गारवा एवढं तरी सगळं नक्कीच अनुभवत असाल. तर हेच सगळं अनुभवत असताना, मस्तपैकी गरमागरम वाफाळत्या चहाचे घोट घेत असताना आपण निघणार आहोत आता काही उत्तमोत्तम अशी काही ठिकाणं, त्यांच्याबद्दल ऐकायला, बघायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला. चला तर मग

चौपाटी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? खरं तर चौपाटी या शब्दाची एक गंमत आहे हा. समुद्र चौपाटी हे आपल्याला समीकरण माहिती आहे, म्हणजे मग ती दादर चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल, गिरगाव चौपाटी असेल. मुंबईतल्या राहणाऱ्या किंवा मुंबई ज्यांनी भटकलेली आहे, मुंबईत पर्यटनासाठी जे आलेले आहेत, त्यांना ह्या सगळ्या प्रकारातल्या चौपाट्या माहिती आहेत. पण अलीकडे काय झालंय माहितीये का, खूप गमतीशीर वाटतं खरं तर हे. ज्या ज्या ठिकाणी चौपाटीसारखी भेळपुरी मिळते किंवा ज्या ज्या ठिकाणी खाऊगल्ले आहेत, त्या ठिकाणाला जिथे समुद्र नसतो त्या ठिकाणी सुद्धा सरास चौपाटी असं नाव दिलं गेलेलं आहे. अर्थात चौपाटी हा शब्द नेमका काय, त्याचा उगम कुठून झालेला आहे, त्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या खोलात आत्ता आपण शिरत नाही आहोत. पण मुंबई आणि मुंबईमध्ये एकाच ठिकाणी ज्या विविध गोष्टी आपल्याला अनुभवता येतात, खरेदी करता येतात, त्यांचा आस्वाद घेता येतो, अशी अनेक ठिकाणं आहेत. आणि त्यापैकीच एका ठिकाणी आज मी आपल्या गप्पांच्या माध्यमातून आपल्याला घेऊन जाणार आहे. दादर खरं तर ह्या मुंबई शहराचं एक हृदय असलेलं असं ठिकाण म्हटलं पाहिजे, की जिथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या संस्कृती आणि सगळ्या प्रकारची, म्हणजे अगदी सामान्यातलं सामान्य किंवा गरीबातला गरीब माणूससुद्धा आणि अत्यंत उच्चभ्रू माणूससुद्धा या ठिकाणी तितक्याच सहजपणे वावरू शकतो असं हे एक ठिकाण आहे, ते म्हणजे दादर. आणि या दादरच्या स्टेशनच्या आसपासच्या परिसरातच मी तुम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे. आणि तिथल्या काही गोष्टींची अर्थातच माहिती आपल्याला असेल, पण काही गोष्टींची मी नव्याने ओळखही करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

तर आज सांजेच्या पारी आपण फेरफटका मारणार आहोत दादर आणि अगदीच दादरच्या स्टेशन परिसरात, म्हणजे दादर स्टेशन पश्चिम जो आहे किंवा वेस्टर्न रेल्वेचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडनं जर आपण दादर पश्चिमच्या परिसरामध्ये बाहेर पडलो तर संपूर्ण हा परिसर आपल्याला अत्यंत गजबजलेला दिसतो.

अर्थातच जिकडे दादरचं सुप्रसिद्ध असं फुलांची मंडई आहे किंवा फुल मार्केट ज्याला म्हटलं जातं ते आहे, त्याच ब्रिज खालती आपल्याला अनेक भाजीवाले बसलेले दिसतात. आणि तिथून सरळ जर आपण रानडे रस्त्याच्या दिशेने पुढे चालत जात असू तर इतकं पुढे जाण्यापूर्वी सुद्धा काही अवघी काही पावलं चालून गेल्यानंतर जर आपण उजव्या हाताला वळलो तर एक सुप्रसिद्ध गल्ली आहे ज्या गल्लीला छबीलदास गल्ली असं म्हटलं जातं. बरं, आता त्याला छबीलदास गल्ली असं का म्हटलं जातं? तर छबीलदास लल्लूभाई नावाचे एक परोपकारी दानशूर व्यक्तिमत्व होतं. 19व्या शतकामधले ते एक प्रतिष्ठित उद्योजक होते, व्यापारी होते आणि समाज सुधारणेमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांच्या प्रसारासाठी मोठं कार्य केलेलं होतं आणि त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी ज्यांनी मोठं आर्थिक योगदान दिलेलं होतं, तर त्यांच्याच योगदानातून जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून छबीलदास लल्लूभाई नावाची शाळा सुरू झाली. आणि ती शाळा जिथे आहे म्हणजे टिळक पुलाचा एक एक्झिट, टिळक पुलाची चालत येणाऱ्यांसाठी पादचाऱ्यांसाठी जिथे आहे, तर तिथेच ती एक्झिट घेतल्यानंतर तिथेच आपल्याला ही शाळा बघायला मिळते. आणि या शाळेमुळे, त्या शाळेला दिल्या गेलेल्या छबीलदास लल्लूभाई यांच्या नावामुळे ती गल्ली छबीलदास गल्ली म्हणून ओळखली जाते. तर आता काय आहे या गल्लीत, काय आहे या गल्लीत असं विचारण्यापेक्षा आपण असं म्हणूया की काय नाहीये या छबीलदास गल्लीत. तर काय काय आहे याच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या गाण्यानंतर.

तर दादरची सुप्रसिद्ध अशी छबीलदास गल्ली आणि काय नाही आहे या छबीलदास गल्लीमध्ये असं मी जे म्हटलं होतं, तर जिथे खाद्य जत्रा आहे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आपण खाऊ शकतो, अगदी अस्सल मराठमोळ्यांपासून कॉन्टिनेंटलपर्यंत अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ इथे खाता येतील. तिथे चायनीज आहे, इथे सँडविचेस आहे, तुम्हाला वाटेल ते अगदी स्ट्रीट फूडसुद्धा आहे, आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायचं असेल तर तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दादर म्हटल्यानंतर पियुष आणि वडापाव या दोन गोष्टी आपल्या सगळ्यांनाच आठवतात, कारण त्यांचा जन्म, त्यांचा उगमच, त्यांचा प्रसार याच ठिकाणाहून झालेला आहे. तर हे पदार्थ तर अर्थात आहेतच, पण त्याचबरोबर आणखीन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला या ठिकाणी चाखता येतात. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक छोटीशी नर्सरीसुद्धा आहे. नर्सरी म्हणजे फुलझाडांची नर्सरी, अतिशय छोटीशी आहे पण आपल्याला अगदी मन मोहून टाकणारी रंगीबेरंगी फुलं किंवा फुलझाडं जर खरेदी करायची असतील तर ती सुद्धा या छबीलदास गल्लीमध्ये आपल्याला आवर्जून खरेदी करता येतात. बरं, मी तर भली मोठी यादी सांगणारच आहे की इथे काय काय खरेदी करता येतं, काय काय अनुभवता येतं, पण मला सांगा तुमच्यापैकी कोणी, अर्थात दादरमध्ये राहणारी जी मंडळी असतील त्यांनी तर नक्कीच इथे भरपूर खरेदी केलेली असणार आहे, पण मुंबईच्या विविध भागांमध्ये राहणारी मंडळी जी आवर्जून दादरला खरेदी करण्यासाठी जातात, त्यांनी या ठिकाणी काही खरेदी केलं आहे का? किंवा पर्यटनासाठी म्हणून जर तुम्ही मुंबई बाहेरून महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतर कुठल्याही भागातून आलेले असाल आणि तुम्ही या ठिकाणी खरेदी केलेली आहे, तर काय खरेदी केली होती, काही अविस्मरणीय असा किस्सा आहे का, तर तो माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. 86 57 66 10 71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. या व्हॉट्सअपवरती तुमची आठवण नक्की लिहून पाठवा.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

तर दादरच्या छबीलदास गल्लीबद्दल आज आपण बोलतो आहोत. तर या रस्त्याला किंवा त्या लेनला छबीलदास गल्ली, छबीलदास लेन असं का म्हटलं जातं याविषयी मी सांगितलं की तिकडे जी छबीलदास लल्लूभाई नावाची शाळा आहे त्या शाळेमुळे या गल्लीला छबीलदास गल्ली असं म्हटलं जातं. बरं, ह्या छबीलदास शाळेच्या अगदी समोर अतिशय सुप्रसिद्ध आणि दादरमधली अतिशय जुनी अशी अतिशय जुनं असं वाचनालय आहे ज्याला दासावा अर्थात दादर सार्वजनिक वाचनालय असं त्याचं नाव आहे. पण ते अनेक जणांना हे दासावा म्हणूनच माहिती आहे. अनेक दुर्मिळ पुस्तकं ग्रंथ आपल्याला तिकडे वाचायला मिळतात. त्यांचं सभासदत्व आपण घेऊ शकतो. तिकडे जाऊनही आपल्याला वाचन नक्की करता येतं. पुस्तकांच्याच संदर्भात बोलायचं झालं तर आयडियलसुद्धा आहे की जिथे आपल्याला शालेय पुस्तकं असतील, महाविद्यालयीन पुस्तकं असतील किंवा आपण थोडं आतल्या बाजूला गेलो तर तिकडे आपल्याला विविध अवांतर वाचनाची काही कथा, कादंबऱ्या, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं, काही चांगली इंग्लिश नॉवेल्ससुद्धा आपल्याला वाचण्यासाठी आपण तिकडे विकत घेऊ शकतो. याच गल्लीकडून रानडे रोडकडे जाणारी एक छोटीशी आणखीन गल्ली आहे जिथे आपल्याला स्टेशनरीचं एक अख्खं वेगळं जगच बघायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या, डायरीज, लहान मुलांना आकर्षित करून घेणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेशनरी म्हणजे पेन, पेन्सिल, कंपास बॉक्सेस आहेत तिकडे आणि स्टिकर्स आहेत किंवा वेगवेगळी ट्रेंडिंग जी काही चित्र असतात किंवा कार्टून्स असतात किंवा कॅरेक्टर्स जी असतात त्या कॅरेक्टर्सची छापलेली किंवा त्यांची चित्र असलेली अशा अनेक वस्तू, अगदी टिफिन बॉक्स असेल, वॉटर बॅग असेल, बॅग, स्कूल बॅग असेल किंवा ट्रॅव्हलिंग बॅग्ससुद्धा आहेत तर यासुद्धा आपल्याला तिकडे विकत घेता येतात. आणखीन या गल्लीचं काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही तिकडे काय खरेदी केलं ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलं का, एखादी अविस्मरणीय अशी गोष्ट किंवा एखादा अविस्मरणीय असा क्षण तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवता आलेला आहे का, तर हे तुम्ही माझ्याबरोबर शेअर केलं नसेल तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही तुमचाही अनुभव माझ्यापर्यंत पाठवू शकता नक्कीच. तोपर्यंत आपण हे गाणं ऐकूया.

दादरची सुप्रसिद्ध अशी छबिलदास गल्ली जिथे आपल्याला खाणं, वाचन, झाडं किंवा छोटी छोटी रोपं खरेदी, बॅग्स खरेदी हे सगळं काही करता येतं. बरं, बॅग्स खरेदीवरून मला आठवलं की त्या ठिकाणी जशा आपल्याला स्कूल बॅग्स किंवा छोट्या छोट्या पर्सेस किंवा अगदी प्रवासी बॅग्ससुद्धा विकत घेता येतात, त्याचप्रमाणे तिकडे अगदी रस्त्यावरती असेही काही फेरीवाले असतात किंवा काही छोट्या छोट्या दुकानांमधनंसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स वापरण्याचा जो आजकालचा ट्रेंड आहे, म्हणजे साडी फोल्डर्स असतील, शर्ट फोल्डर्स असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गनायझर्स असतात, तर ते आज नाही, गेली कित्येक वर्ष आपल्याला या भागामध्ये किंवा या छबिलदास गल्लीमध्ये आवर्जून मिळतात. अर्थात आपल्याला त्याची क्वालिटी कशी आहे, ते व्यवस्थित टिकाऊ आहे की नाही हे सगळं तपासून घ्यावं लागतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी छोट्या आकारापासूनच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपले सुटे पैसे ठेवू शकतो फक्त, इतक्या छोट्या आकारापासून ते आपण रोज ऑफिसला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी वापरू शकू अशा प्रकारच्या बॅग्स, पर्सेससुद्धा आपण खरेदी करू शकतो. आणखीन एक सगळ्यांच्या विशेषतः महिला वर्गाच्या आवडीचा प्रकार म्हणजे रुखवताच्या वस्तू मिळण्याच्या अतिशय खात्रीशीर ठिकाणं याच गल्लीमध्ये आहेत. आणि केवळ रुखवताच्या वस्तूच नाही, तर संक्रांतीच्या वेळेला जे हलव्याचे दागिने लागतात किंवा असे जे काही वेगवेगळ्या सण समारंभांसाठी लागणाऱ्या ज्या उपयोगी वस्तू आहेत या वस्तू तिथे मिळतात, किंवा ज्याला आपण गृह सजावटीचं साहित्य म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची तोरणं असतील, हार असतील, पुष्पगुच्छ असतील, म्हणजे कृत्रिम फुलांचे पण तरीही ते पुष्पगुच्छ असतील, तर अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू तुम्हाला या दादरच्या छबिलदास गल्लीमध्ये खरेदी करता येतात.

4:45 झालेली आहेत. सांजेच्या पारी आज आपण बोलतो आहोत दादरच्या छबिलदास गल्लीबद्दल. तिथे काय काय मिळतं, काय काय एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि अर्थातच आपले श्रोते आता सहभागी होऊन आपल्याला काय सांगतायत ते आपण जरा त्याचा सुद्धा आपण थोडासा कानोसा घेऊया. वर्षा विनोद विक्रोळीहून असं म्हणतायत की श्रीकृष्णाचा वडापाव, आयडियल बुक डेपो, बुक संग्रहालय आणि अर्थातच त्या ठिकाणी केलेली खरेदी ही अविस्मरणीय आहे. राजेंद्र मणिराम म्हात्रे पेणवरून हे श्रोते ऐकतात आणि ते आपल्याला सांगतायत की छबिलदास मार्केट इथून गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या माळा आणि फुलं आणलेली आहेत. हे आज हा कार्यक्रम ऐकताना मला आठवलेला आहे. खरेदी म्हणजे अत्यंत आवडीचा विषय आणि ललिता भोईर या भाईंदरला राहणाऱ्या आपल्या श्रोत्या आहेत पण नेहमीच छबिलदास गल्लीमध्ये खरेदीसाठी जातात आणि वडापाव खरेदीबरोबरच तिकडच्या वडापावचा आस्वाद घेणंही त्यांच्यासाठी पर्वणी असते. सजावटीसाठी लागणारी तोरणं, कंदील अशा प्रकारची खरेदी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. निलेश कुमामेकर हे कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. अरुण गावकर सांगतायत की अर्थातच तिकडे कायमच खरेदी करत असतो आणि वडापावसुद्धा खाल्ला जातो खरेदीसाठी गेल्यानंतर. वरळीला राहतात त्याच्यामुळे दादर तसं जवळच आहे. सुयोग महाजन यांनी आपल्याला असं सांगितलंय की गिरगावात त्यांचं जनरल

स्टोअर होतं आणि गणपतीच्या वेळेला गणपतीच्या काळामध्ये गणपती दर्शनाला येणाऱ्यांसाठी साखरपुटाण्यांबरोबरच थोडासा फराळ सुद्धा दिला जायचा आणि दुकानात विकण्यासाठी हा फराळ दादरवरून आणला जायचा. गिरगावातल्या दुकानात विकण्यासाठी दादरवरून हा फराळ आणला जायचा आणि तो फराळ आणण्याची जबाबदारी यांच्यावरती असायची. वेगवेगळ्या प्रकारची शेव असेल, फरसाण असेल आणि चकली जर असेल तर ती अख्खीच्या अख्खी गिरगावपर्यंत ट्रेनमधून सुद्धा पोचली पाहिजे अशी सक्त ताकीद असायची. तर सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेला हा फराळ असा समोरासमोर बनवून ताजा ताजा दिला जायचा ही त्यांची दादरमधल्या छबिलदास गल्लीतली आठवण त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. निलांबरी कुलकर्णी असं म्हणतात की मनसोक्त खरेदी करायची आणि नंतर दादरमधली अतिशय प्रसिद्ध अशी लस्सी प्यायची आणि श्रीकृष्णाचा वडापाव खायचा हे अर्थातच एक ठरलेलं समीकरण होतं. पुस्तकांची खरेदी करायची, फॅमिली स्टोअरमध्ये सुद्धा काही गोष्टी आवर्जून खरेदी करायच्या, पण आता वय झाल्यामुळे तिथे खरेदी करता येत नाही असंही ते सांगतायत. मंगेश म्हात्रे हे आपले श्रोते, ते तर दादरचेच आहेत, दादरमध्ये राहतात ते अजूनही, आणि हे सगळं ही सगळी तर त्यांची नेहमीच्याच खरेदीची ठिकाणं आहेत. खेळाचं त्यांचं एक तिकडे दुकान होतं अशी त्यांनी आठवण त्यांच्याबद्दलची सांगितलेली आहे. तर प्रकाश कुलकर्णी म्हणतात की आधी दादरला खूप खरेदी व्हायची पण नुकतीच रानडे रोडवरती जाऊन खरेदी केलेली आहे अशी त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे. आणखीनही श्रोते सहभागी होत आहेत, त्यांच्याही आठवणींना आपल्याला सामील करून घ्यायचं आहे, पण आधी एक गाणं ऐकूया का?

वरळी इथून स्नेहा यांनी आपल्याला सांगितलं आहे की सौभाग्यवस्तू भांडार असेल किंवा महिलांसाठी अनेक गोष्टी ज्या सजावटीच्या असतात किंवा विणकाम करणाऱ्यांसाठी किंवा हस्तकलांसाठी अतिशय उपयोगी वस्तू अशा सुद्धा या छबिलदास गल्लीमध्ये आपल्याला खरेदी करता येतात. आणि एक अतिशय छान अशी आठवण किंवा किस्सा सांगितलेला आहे महेश कोळंबकर यांनी. ते छबिलदास शाळेचेच विद्यार्थी आहेत आणि 9वीत असताना त्यांचा वर्ग हा रस्त्याच्या बाजूला होता जिकडे दुसऱ्या बाजूला समोरच्याच बाजूला श्रीकृष्ण वडा आहे. आणि सकाळी 9 वाजता वड्याच्या भाजीला फोडणी दिली जायची. त्या फोडणीचा आवाज आणि पाठोपाठ खमंग सुगंध असा दरवळायचा की फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही 2 मिनिटं स्तब्ध राहायचे. त्या मोहक गंधापुढे काय शिकवणार आणि काय शिकणार अशी गत व्हायची अशी गमतीशीर आठवण त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. तर रघुनाथ खनुकर यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं सांगितलेलं आहे. आणि एकंदरीतच या दादरच्या छबिलदास गल्लीमध्ये प्रत्येकानेच कधी ना कधीतरी काही ना काहीतरी खरेदी ही केलेलीच आहे. किंवा खरेदी जरी केली नसेल तरी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तरी नक्कीच त्या ठिकाणी भेट दिलेली असणार याची खात्री आहे. तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी ज्या छबिलदास गल्लीमध्ये अनुभवता येतात त्याच्याविषयी बोललोच. पण छबिलदास आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे छबिलदासमध्ये उभी राहिलेली नाट्य चळवळ, समांतर किंवा प्रायोगिक नाट्य चळवळ. तर त्याबद्दलही आपण पुन्हा कधीतरी बोलूया कारण आता वेळ झालेली आहे माझ्या निघण्याची. 4:55 झालेली आहेत तेव्हा सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर आता इथेच तुमचा निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. काळजी घ्या आणि खरेदीची खाऊची इतकी ठिकाणं सांगितली असतील तरी भर पावसात स्टंट करत या ठिकाणी कुठेही जाऊ नका. आपल्या जीवाची काळजी घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा.

मी गौरी देशमुख, ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. जाळीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार. आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं. आतापर्यंत प्रिंट स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंडसंहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय न्यायसंहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही ते म्हणाले. मुंबईत JJ आणि KEM रुग्णालयात चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात 1 एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे.
0: राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वनवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आला आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सभागृहात निवेदन देताना महसूल मंत्री म्हणाले की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य की हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात बँकांकडून कृषी कर्ज घेण्यात कृषी विभागाच्या योजनांचा लाभ आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात

0: साठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता गाव नमुना 7E मध्ये थेट संबंधित वनपट्टा धारकाची नोंद केली जाईल, तर गाव नमुना 12E मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेतली जाईल. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना अॅग्रीस्टॅकसह सर्व कृषी विषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभतेने आणि तातडीने घेता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. अमरावती विभागातील वनक्षेत्रात जखमी, अपघातग्रस्त आणि संकटात सापडलेल्या वन्यजीव जीवांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन इथं समर्पित प्रादेशिक वन्यजीव बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शासन लवकरच मान्यता आणि निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधान परिषदेत केली. तत्पूर्वी आमदार संजय खोडके यांनी अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्ल तसंच जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांच्या उपचारासाठी अमरावती विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन उद्यापासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य समूह, 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोल प्लाझा जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहे. वाशिम बायपाससाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी बेबीताई गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं काल जप्ती वॉरंट बजावत टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले. व्हीबीजी रामजी कायद्यावरील कार्यशाळा विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचं सांगितलं. रोजगार हमीचे दिवस 100 वरून 125 तर कामांची संख्या 266 वरून 318 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीनं पुढील 5 वर्षात विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दत्त चौकात आंदोलन केलं. श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भूमिका मांडली तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील 794 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशानं ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी 75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं, हस्तलिखितं आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञानभारतम ऍपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या काही तासात यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी धानाचे पेरे टाकायला सुरुवात केली आहे तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार

असून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात येणार. आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे.

पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41% वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण आणि हवामान विभागानं पालघर
रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

0: This is 107.1 MHz FM Rainbow. Please stay tuned for the news in Marathi at 8:05 this evening.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या

असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुम्बियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे.
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी

कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथे नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहरीन आणि कुवेत यामध्ये आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहरीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 9 जुलै, वार गुरुवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:19 होत आहेत मंडळी. संघर्षात माणूस एकटा असतो, पण यशात सारं जग त्याच्याबरोबर असतं. मंडळी, आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर ज्यांच्यावर आजवर जग हसलं आहे त्यांनी बऱ्याच वेळेला इतिहास घडवला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, संघर्षात असताना एकटे असलात ना तरी विचलित होऊ नका. विचलित होण्याची अजिबात गरज नाही. आपल्या ध्येय आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. प्रयत्न अखंडित आणि योग्य मार्गाने सुरू ठेवा आणि निश्चयाच्या बळावर पुढे व्हा. मग बघा, तुम्हीसुद्धा तुमचं लक्ष हे नक्की गाठलेलं असेल. होय, तुमच्या वाट्याला आलेल्या संघर्षातून बऱ्याच जणांना जावं लागतं, त्यामुळे आपल्यासोबतच असं का, असा विचार मनात आणू नका. लक्षात ठेवा, आजचा संघर्ष हेच उद्याचं यश आहे. एक यशस्वी कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून संघर्षात तुम्हाला साथ न देणारं हे जग नक्कीच उद्या मात्र तुमच्या यशात तुमच्या सोबत असणार आहेत.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:32 होत आहेत आणि 107.1 MHz वर श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. बऱ्याच जणांशी संपर्क होतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि दूरध्वनीच्या माध्यमातून. बरीच जणं संपर्क करू पाहत होती पण काही कारणाने संपर्क होत नव्हता, पण आता संपर्क सुरू झालेला आहे त्यामुळे आजला हा संवाद असाच छानपैकी चालू राहणार आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, भक्तिगीतं मनापासून आवडत आहेत, छानपैकी अशी सकारात्मकता निर्माण झालेली आहे आणि हीच सकारात्मकता दिवसाची एक छान सुरुवात मनाला एक दिशा देते आहे असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. खरं आहे मंडळी, आयुष्यात काय होतं, बऱ्याच वेळेला आपण आपल्याच हाताने आपलं जीवन आहे ना अवघड करून ठेवत असतो, नकारात्मक गोष्टींचा बाऊ करून उगाच नसती काळजी चिंता कर जगत असतो, विषय काही वेळेला रबरासारखे ताणत नेत असतो ज्यामुळे आपण विनाकारण ताणतणावात जाऊन अस्वस्थ होत असतो. एवढं सगळं करायचं खरंच का आपल्याला गरज असते? तर बिलकुल नाही.